सावित्रश्चा मे सारस्वतश्चा मे पात्नी वतश्चा मे हार्यो जनश्चा मे यज्ञेना कल्पन्ताम् सृजश्च मे च